अच्छी साखी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी आहे चौकाठी।